0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: You are listening to FM Rainbow 107.5.
2: വെൽക്കം ബാക്ക് ഡിയർ. സമയം അങ്ങനെ 12 മണി കഴിഞ്ഞ് 20 മിനിറ്റ് ആകുമ്പോൾ യുവർ ചോയ്സിലേക്ക് ഇതാ ഒരു കോളും കൂടെ വന്നിട്ടുണ്ട്. അതാരാ നമുക്ക് നോക്കാം. ഹലോ, നമസ്കാരം.
3: ഹലോ,
2: ആരാണിത്?
3: ഞാൻ തുറവൂരിൽ നിന്ന് അനീഷ.
2: ഓക്കെ.